0: ಜಾಯಿಜುವಿ ಕೊಂಕಣಿ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ.
1: सगळ्यांको नमस्कार. आज पहिले बिंदिया वास्त हिनी सांगिले एक पद महादेव बोरकर हेंगेले एक रचना.

0: बिंदिया वास्त हिनी सांगिले एक पद महादेव बोरकर हेंगेले रचन ऐकतो आशिले। आता आजकल चेडवाले संस्कार खई वते असा हे विषया बद्दल उलेतो असा ती हुबळीचे लॅमिंटन प्राथमिक शाळेचे मुख्य शिक्षकी सौम्या प्रभू।
1: आजकल चेडवाले म्हणारी सनपण धरणची खई वत असा कसने हे वट्ट विषयांतू आम्ही एक सहानशी विषयाक एक विषय घेऊन आयला। सान चेडवाल संस्कार आम्ही जन्म आईल तेन्नाच्यान चेडवांक कशी दवरका चेडवा घरांतू कशी उरका हे वट्टू सांगतले आवसनी आनू। कितें म्हणारी घरांत आम्ही कशी उरताची ते पळोवनची चेडू आमगेल पळोवनू शिकताची। आम्ही सनसन्न काम शिकयत गेल्यारी चेडू व्हड जावचे पर्यंत तांगेले मनांतू आनी मात्यांतू उरता। एक अशी सान हांव एग्जाम्पल दिवन तुमकां सांगता कसं म्हणारी आम्ही चेडवा मुखारी कसं कसं पुणे उरलेल्यारी चेडू आमक पळोवन तेची वापस रिपीट करताची आनी घरांतू जेवणाचे खाणाचे कडेरी वस्त्र घाण घेवचे पूज करचे आवस बपचूक आनी हड्डांक पांय पडचे आनी देवाक नमस्कार करचे सनसन्न काम आयले शाळेच्यान आयले भितर तंग तंगेले वस्त्र खंय दवरका शूज खंय दवरका आनी उंबळले वस्त्र सुकोवका की नका आनी कोयर काडचे आयदन घासचे सनसन्न आवसूक काम हेल्प

करच्याक येऊचे हे वट्टू आम्ही कसं करका म्हणारी एक 10 वर्षाच्यानं आम्ही चेडू आमकां सुरू करका घरांतू ना म्हणारी चेडू कसं करताची आयले खं खं पुणी तंग तंगेले वस्त्र उडयले गेले अशे वट्टू उरता आणि एक दोन चेडू आजकाल घरांतू उरछज्यान तंग कोट्टू आम्ही मस्त फेसिलिटीज देऊन मात्यावर चढवून बसून घेतल्याची आम्ही कसं केल्यार बी चलता चेडू आले हातांतू आम्ही चेडूंक दुडू दिताची मोबाईल दिताची हड्ड जेल भितर गाडी दिताची खं वताची कसंनी विचारणाची कितलं वेळ करून चल्ली चेडू घरा आयल्यार बी खं गेले कितलं वेळार आयल तू आता खं गेल्ली कोणा बरशी गेल्ली हे वट्टू विचारनाशीची उर हांगा वगेल उरता आणि वापस येता अशी वट्टू करून घेऊन चेडू आले कसने मनान तू कसं असा म्हणून आम्ही विचार करण्याची हे आमगेले चूक जास्त जाता आम्ही एक तंका खुशी दिवच्याक दुड्ड मात्र दिलारी वट्टू मेळता म्हणून लेखून घेतलची ते वट्टू चूक दुड्ड दिलारी वट्टू मेळना दुड्ड दिलारी कसने मेळना आम्ही समाधानानं घरांतू आवसू बपसू चेडू आज्जा आजी वट्टू लोक बरे करून उरका म्हणारी आमकां संस्कार जावका संस्कार जावका म्हणारी भाव भयणी आई आनू अशी हड्डांक मर्यादे दिवचे वट्टू आम्ही कसने सनपण धोरणाची शिकोवन दिवका म्हणू आणि कसं जाता म्हणारी चेडूंक शाळे गेले हड्ड शाळे कमी घालताची समज दुड्डू देऊन घालताची थंय कसं शिकताची शाळेन तू कसं ना ते वट्टू विचार करण्याची इंग्लिशान उरलेल्यार मात्र शिक्षण म्हणू आजकाल आमकां मात्यांत बसून गेल्याची ते वट्टू फट्टी घरांतू आम्ही कसं करका म्हणारी मातृभाषेन कसं करका उलोवका आमगेल मातृभाषे कसं न्ही कोंकणी उरो कन्नड उरो तेलुगू उरो तमीळ उरो मराठी उरो खंच आम्ही घरांत उलयताचे पळया ते वट्टू कसं म्हणारी आमगेले चेडूंक एक मात्यांत बरे कोन एक विषय संदर्भ अनुसार कसं जाता त्यांनी हड्ड जाताची तज कत्राक चेडूंक मातृभाषेन उलोवच्याक पहिले मी शिकोवन देऊ का कोणी आयला रे बरे कोण उलया उदा विचारचे अशोट सण सण विषय मुखार तंग कसं जात म्हणारी बरे एक हड्ड बरे कोण तंका अभिवृद्धी जावच्याक तंका हेल्प करता आणि घरांत आशिल्ले आम्ही कसं आजकाल फास्ट फूड म्हणून एक विशेष जावन लोक घरांतू पाविल असा एक ऑर्डर केले 10 मिनिटां येऊन घराक फूड पावले ते कशी उरता तंगेले आहार बरे की वाईट की अशी वट्टू आम्ही योचन करनाशीची चेडू अंके खावच्याक मेळणार पुरो आमकां बी पुरो जाल्लो उरता अशी जावन आवस कसं करता म्हणारी दुड दिवचे भायरच्यान हाडोवचे ते दिवचे हजान चेडू आले वाडे बारी फास्ट जावन वता म्हणारी बीग बिगी वाडताची चेडू हार्मोन्स कसं जात म्हणारी मस्त फास्ट जाऊन तंगेल मात्यांतू नक्कशील वट्टू कसं जाता भरता आजकाल हातांतू टीव्ही मोबाईल लॅपटॉप फ्रेंडशिप अशी जाऊन चेडू आले कसं करताची म्हणून आम्ही पळयनाची 1000-2000 रुपये पॉकेट मनी दिलारी कुशी जाताची चेडू म्हणून आमकां मात्या असा ते वट्टू करचे नक्का म्हणून हांव आवसांक सांगता कितें म्हणारी दुड्ड दिलारी चेडू वायट जाताची ते वट्टू नका दुड देऊ नकाची चेडूंक कसं दिया शिक्षण दिया बरे कोरून संस्कार दिया म्हणून हांव हे हजान तुमकां विचारता आणि हड्ड जेल भितर चेडू एक हायस्कूल आयले आयल भितर कसं करताची दुसरे तंगेले संगती फ्रेंड्सांक बरे कोरून कसं असा तंगेल घर कसं असा आमगेल घर कसं असा त्यांनी गाडयेरी कारार येताची त्यांनी स्कूटर घेऊन येताची आमकां बी दिवस या अशी वट्टू हट करताची चेडू ते वट्टू हजान चेडूंक कसं जात म्हणारी एक आमीची वायट केल म्हण के जाता ताज्या खातराक हांव कसं करता चेडूंक तशी वट्टू दिवस नकाची तंका बसकार न्हू बुद्धी शिकया बुद्धी सांगा चेडूंक आम्ही सांग शिवाय कसने कळना आणि सण सण आशिल्ले तेन्ना घरांत आम्ही चंद कोन काणी सांगचे बरे कोन बसकार न्हू जेवण करवचे तशी वट्टू आजकाल आमगेले वट्टू लोकांतू विसरून गेल्याची घरांतू 4 लोक उरला रे 4 कसं उरता 2 बेडरूम उरता तंग तंगेले बेडरूमांतू टीव्ही उरता त्यांनी बसून कसं पळयताची पळोवच्यान तू कसं उरता वाईट पळयता की बरे पळयताची ते वट्टू आम्ही केन्ना वचून पळयनाची उर चेडू भितर असाची आराम असाची आराम करता असाची खात असाची थंयची हंदलायर बसून खावचे थंय न्हिदचे थंय हे करचे म्हणारे चेडूंक वट्टू कित जावका तितले वाईट वट्टू आवस आणि बपूस आम्ही करता असाची ते वट्टू नका म्हणून चेडूंक कसं जाव

का, चेडू अंक कसे जाव का म्हणारे शिक्षण जाव का, बरे एक गुण शिकव का, आणि बरे गुण कसल्यान येता, कोण शिकयताची, घरा आशिल्ली आम्ही शिकयताची, हाज्यान आम्ही चेडूवांक कसं करका म्हणारे बरे कोण मौल्य संस्कार, मौल्य आधारित संस्कार दिव का म्हणून. आणि सांदोर्न आमगेले एक हे असा विषय असा, कसं म्हणारे तू एक सांदोर्न देवाक पायी पडची जाऊ, आणि सान आशिले सनसन्न काम घरांत प्याल होऊन थंय दवर देवा म्हण सांगला चडू दवरताची, वस्त्र वचून थंय दवर देवा म्हणार दवरताची, ते वटू शिकेनाशीची घरांत चार लोकांक दोन लोक कामाक दवन घेऊन वच्चू सोडच्याक येवच्याक खावच्याक बेबी सिटींग सोडताची चडूंक कसं कर का म्हण कळनाशीची, आवस बपसू दोन्ही लोक सकाळी कामां गेला रे रात्री येवचे, आणि घरांत चडू कितले वेळार येताची, कोण पळयताची, हे वट्टू आमकां मस्त एकशे प्रश्न जावन पडले आसा. सनसन्न गांवांत थोडे थोडे थोडे संस्कार आसा, जाल्यार आमी व्हड गांवांत कशी वताच पळया, तशी वट्टू संस्कार चडू आले कसं न्ही वट्टू नाश जावन वत आसा म्हणून हांव सांगता. आणि प्रथम हेजे आमकां कसं जाव का, स्कुला गेल नंतर चडू कसं शिकत असाची, खंयच्या शाळेक घालायची, थंय बरे आसा की ना की, तांगेले वट्टू दोस्त कसं करताची, शाळे सोडली नंतर नंतरनी घरा केन्ना येताची, चल्ली चेडू जाल्यार तर आतां तर आमी मस्त कसं करका म्हणा रे मस्त काळजी घेवका पडला. आजकाल चेडूंक भायर सोडचे म्हणारी एक हर्द्यांत फातर दवरून भायर पेटोवको पडला चल्ली चेडूंक, हाज्यान आमी कसं करका, चेडूंक गेल नंतर एक एक पंता आठ दिवस एक पंता शाळे वचून विचार का, चेडू अभ्यास करता असा की ना की, कसं करताची, शिस्त जाऊन वता की ना की, खंय वताची, वापस येता की ना की, येवच्या वेळे कोण कोणाक भेटी जाऊन येताची, अशी ओट्टू कोण न्हू आम्ही चेडू आले सुत्तलो आशिल्ले परिसरांले वैर बी आम्ही कसं कर का लक्ष दवर का, लक्ष दवर शिवाय कसं नाही करणे जायना. आणि चेडू आले युनिफॉर्म शूज ते वट्टू तांकां उंबळच्याक तांकां क्लीन करून घेवच्याक, तांगेले बुक्स बॅग ते वट्टू आमी चॅक करता उरका, ना म्हणल्यार चेडूंक आमी फ्री सोडील म्हण के जाता, ते वट्टू नाका म्हण हांव तुमगेले गी एक रिक्वेस्ट करून घेता असा. पहिले वट्टू गुरुकुल शिक्षण उरताशिले तेन्ना आवस आणि बापूस आम्ही चेडूंक थंय सोण येत आशिले, पहिले वट्टू बरे कोण एक शिक्षण जाताशिले, ताजे खातीर बरे एक गुरुले एक महत्व तांकां गोत्त आशिले. आजकाल चेडूंक कोणाक मर्यादा दिवचे म्हणारी जावचे ना, चेडू कसं करताची, आयिल्ले लोकांक बी मर्यादा दिनाची, शाळेंत गुरुकुळांक तांकां बी मर्यादा दिनाची, भायर गेल कडे तांकां बी मर्यादा दिनाची, म्हणारे ते शिकयतले कोण, आमीची घरा आशिले आवसूची कसं करका गुरूक, आणि आमी हड्डांक आणि आवस बापसूक देवाक केन्ना विसरनाका, आमी समाजांत असाची म्हण सांगून दिवच्याक आमगेले फस्ट कसं जाता हे विषय आवसूक येता, ताजे खातीराक आमी बरे कोण तांकां शिकोवन दिवका म्हणून हांव सांगता. हेल्दी फूड खावचे जावं आणि बरे कोण उरचे जावं सांगचे आमगेले कर्तव्य. आणि आम्ही शिक्षण शिकोवच्यान तू शाळेक घाल नंतर कसं जात म्हणारी बरे कोण मार्क्स घ्या, हे वट्टू सांगता सांगता तांकां एक बुकाक एडिक्ट करून दवरताची, बुक बरे वाचचे आणि कितले जाता तितले कसं मार्क्स घेवचे, बरे कोण एक पगार येवचे तशी एक एटीएम कार्डशी चेडूंक करतासाची, ते वट्टू करनाकाची, चेडूंक कसं करका, चेडू आमगेले आमगेले बरशी उरका, आमगेले संस्कारांतू उरका, आमगेले प्रीती आणि तांगेले प्रीती आम्ही करका कसं न्ही बरे करून उरका म्हणून हांव सांगता. मार्क्स घेवचे एक कसं न्ही जावचे नका, मार्क्स वट्टू नाहीये, मार्क्सा किने कसं करका आम्ही मौल्य शिकव का, ते वटू हजे. आणि फेल झाला रे चेडू आले आजकाल कसं नाही म्हणा रे, टेन्थ फेल झाल्या भीतर आत्महत्या करून घेवच्या चेडू वताचे, ते वट्टू नाही, चेडूंक मुखार जीवन असा, जीवन शिवाय कसं ना, हांव तुगेल फाटल्यान असा केन्ना चुको नका, हांव तुकसोण खंय वतना म्हण सांगून आवस आणि बापूस सांगता गेला रे, त्यांनी केन्ना कसं वाईट कामाक वतनाची. आणि चेडूंक वाईट अभ्यास बिग्गी पडता हायस्कूल धरन कॉलेज चेडूंक आजकाल कसं आमगेल बरशी त्यांनी उरला रे केन्ना कसं वाईट केन्ना करनाची, ताजे खातीर आम्ही केन्ना कसं करका चेडूं बद्दल तांगेले फ्रेंड्सां बद्दल तांगेले वट्टू लोकां बद्दल आमगेले कसं उरका एक विशेष काळजी उरका, हे वट्टू हांव तुमकां पयलेच्यान सांगता. आणि केन्ना चेडू

0: गोरवांक कसा करका आमी विद्ये केन्ना येवका म्हळ्यारी विनया आमगेले की उरका. हें विनया उरका म्हळ्यार कशें उरका आमी वट्ट लोकांक मर्यादा दिवचें शिकका. वट्ट लोकांक मर्यादा दिवका म्हळ्यार पयलेच्यान शिकोवका. सांदोवन शिकयला रे मात्र कसं जाता तें येता. पयलीं वट्टू कसं उरताशिलें, छंद कोन कपडे घान घेवन भायर वताशिलें, ताका आमी मस्त म्हत्व दिताशिलें. आजकाल चेडवांले कितलें जाता आंग दिसून भायर वचचें तें वट्टू चल्ली चेडवांक हें आसा. आमगेले संस्कार आमी केन्ना विसरच्याक ना. तशी आमी एक चल्ली चेडवांक व्हड करका म्हणारे मस्त आमगेले काम आसा. हजमाक्षान आमगेले कर्तव्य राशी आसा. हे वट्टू हंतू आमी केन्ना साथ दिवका चेडवांले म्हणून हांव वट्ट लोकांक एक विनंती करता. केन्ना चेडवांले मात्यान तूं नेगेटिव्ह म्हणून थिंकींग येऊ नये, पॉझिटिव्ह येवका. चेडवांक सांगता उरका आमी केन्ना हजार पंत चेडवांक सांगलारी तांगेल मात्यान तूं एक पंत वता ते मात्या उरो तुमकां. ताचे खातीराक सदां आयल भितर देवा अशी उरका अशी न्हय बरें कोन उरका हें करका ते करका अशें छंद कोन सदांच आमी सांगता केल्यारी चेडूं आमगेले भारताक आमगेले देशाक एक व्हडले प्रजे जावन जावका म्हणारी चेडवांक आमी बरें कोन उरका म्हणून हांव तुमगेले की एक विनंती करता आसा. वट्ट लोकांक नमस्कार.
1: आतवरी आजकाल चेडवांले संस्कार खंय वते आसा हे विशया बद्दल उलयतो आसले ती हुबळीचे लॅमिंटन प्राथमिक शाळेचे मुख्य शिक्षकी सौम्या प्रभू हेणी. आता गजानन मेस्त हेणी सांगिले एक पद प्रकाश पारणेकर हेंगेले रचना.

गजानन मेस्त हेनी सांगिले प्रकाश पेरणेकर हेंगेले एक रचना ऐकतो आशिले. आता विकास प्रभू हेंगेले एक रचना अक्षदा हेंगेले गोयपी.

0: अत्वरी अक्षदा हेंगेले स्वरांत विकास प्रभू हेंगेले रचना ऐकतो आशिले।
1: हे पदा बरोबरी आयचे कार्यक्रम बंद करूया।
0: हाँ नवीन महाले तुमगेले अनुमती मांगता। नमस्कार।

0: ಇದುವರೆಗೆ ಶಂಕರ್ ಎಲ್ ಭಟ್ ಅವರಿಂದ ದ್ರೌಪದಿ ಭಕ್ತಿ ಕೀರ್ತನ ಕೇಳಿದಿರಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
1: ಎನ್ಡಿಎ ಸರ್ಕಾರ 12 ವರ್ಷ ಪೂರೈಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಧ್ವನಿಮುದ್ರಣ. ವಿಷಯ ಕಿಸಾನ್ ಸಶಕ್ತೀಕರಣ.
2: This is Akashwani. In the special series, now we bring you a discussion on 12 years of the Modi government, initiatives for empowering farmers and achievements in agriculture sector. Participants are Vinod Anand, member of the High Power Committee on MSP and Agricultural Reforms, Government of India, KV Prasad and Prabhu Dutt Mishra, senior journalists. Moderator is Sonu Sood.
3: Ye Akashwani hai. Prastut hai vishesh shrinkhla. Iske antargat aaj suniye. मोदी सरकार के 12 साल किसानों के सशक्तिकरण और कृषि क्षेत्र के उत्थान के प्रयासों पर चर्चा. इसमें भाग ले रहे हैं भारत सरकार में एमएसपी और कृषि सुधारों पर उच्च स्तरीय समिति के सदस्य विनोद आनंद और वरिष्ठ पत्रकार केवी प्रसाद व प्रभुदत्त मिश्रा. कार्यक्रम का संचालन कर रही हैं सोनू सूद.
4: Over the past 12 years, empowering India's Andatas, agricultural policy has widened its scope beyond welfare support to focus on structural and sustainable reforms which have strengthened productivity, income security, market access, modern infrastructure and institutional resilience. Record agricultural output, smart irrigation, easier credit, stronger insurance coverage and surged agricultural exports.